तिल मध्ये यथा तैलम् तिल मध्ये यदा तैलम् क्षीर मध्ये यदा घृतम्।